ताळो उमाळो शिदप्रसार येस मुंगळारा जुलयच्या 14 तारखेर सकाळी 10:11 क्रावरा म्हणासर आमच्या संगी हजर असा मनेस्त लॉरेन्स प्रवीण लोबो म्युच्युअल फंडा विषयांत सर्तीक माहित देता. ऐकूंक विसर नका ताळो उमाळो शिदप्रसार तुमच्या रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचिनी.

ताळो उमाळो शिदप्रसार येस मुंगळारा जुलयच्या 14 तारखेर सकाळी 10:11 म्हणा सर आमचे संगी हजर असा मनेस्त लॉरेन्स प्रवीण लोबो म्युच्युअल फंडा विषयांत सर्तीक माहिती देता. ऐकूंक विसरू नका ताळो उमाळो शिदप्रसार तुमच्या रेडिओ सारंग 107.8 FM ही रंगरंगाळची

ताळो उमाळो शिदप्रसार एस मुंगळारा जुलयच्या 14 तारखेर सकाळी 10:11 वरां म्हणा सर आमच्या संगी हजर असा मनेस्त लॉरेन्स प्रवीण लोबो म्युच्युअल फंडा विशयंत सर्तीक माहिती देता ऐकूंक विसरू नका ताळो उमाळो शिदप्रसार तुमच्या रेडिओ सारंग 107.8 FM

ताळो उमाळो शिदप्रसार येस मंगळारा जुलयच्या 14 तारखेर सकाळी 10:11 वरां म्हणसर आमचे संगी हजर असा मनेस्त लॉरेन्स प्रवीण लोबो म्युच्युअल फंडा विशयंत सर्तीक माहिती देता. ऐकूंक विसरू नका ताळो उमाळो शिदप्रसार तुमचे रेडिओ सारंग 107.8 FM.

0: देखून खंयचेय बिजनेस करता सिन्सियर जावन कर आनी प्रामाणीकपणे तूं कर म्हण म्हणजे डॅडीन सांगलें. तशें डॅडीन कितें सांगलें तें चिंतून त्याच चिंतपान हांवें म्हजें बिजनेस आरंभ केलें आनी तें चिंता आज म्हणून असरी म्हज्या मतींत आसा.
1: ओके, 18 वर्सां जावन ह्या फिल्डांत आसा आनी फाटल्या 12 वर्सां जावन इंडिपेंडंट जावन तूं म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर जावन या फायनान्शियल प्लॅनर जावन तूं वावरताय. सांग म्हाका आतां म्युच्युअल फंड म्हळ्यार कांय तें फस्टाक तेन्ना एक लोकांक आतां आमी म्हणटा म्युच्युअल फंड म्हळ्यार इन्शुरंस पॉलिसी बरेगी RDFD बरेगी ऑर समथींग डिफरंट.
0: आतां काल म्हणचे रोशन आतां म्युच्युअल फंड म्हळ्यार त्या विशयाक येवच्या पयलें हांव फिनान्शियल प्लॅनिंगा विशयांत उलोवंक आशेतां. कित्याक म्हळ्यार हें भोव गरजेचें. आतां चिंत्या एकलो युवाजन आज एकलो युवक कामाक लागता तो ताचे पयशे ताणें कशें प्लॅन करीत तें भोव
1: गरजेचें.
0: भोव गरजेचें कंडिशन म्युच्युअल फंड कशें वर्क जाता तें तुका मागीर सांगता. ताच्या पयलें आतां आमी खंयचेय काम सुरू करतना आमी आमचे फिनान्स मॅनेज करच्या विशयान वा प्लॅन पयल्यांच आमी करचे पडटा. आतां चिंत्या एकलो मनीस 100 रुपये गोळटा, 100 रुपये ताका सॅलरी आसा ऑर इनकम आसा, ताणें पयल्ले 30 रुपये 30 रुपये ताणें सायडीक दवरीचे. एक सांगणी अशी आसा, पयलें तूं पयशे सेव्ह कर उपरांत करसी. पयलें करसून उपरांत सेव्ह करया म्हळ्यार जायना. देखून तूं 100 रुपये गोळटाय, 30 रुपये बगलेक दवर आनी कितें तुजे कडेन 70 रुपीज उरतात ते तूं करशी. ते 30 रुपये तुवें कशें मॅनेज करचें दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आतांच्या युवा जाणांक कशें म्हळ्यार EMI आनी क्रेडिट कार्ड ताच्या फाटल्यान येतात. हांवें आमच्या तरणाट्या सांगचें इतलेंच, EMI आनी क्रेडिट कार्ड हातून इल्लें पयस रावचें बरें. कित्याक म्हळ्यार चिंत्या आज तूं एक प्रोडक्ट बाय करूंक येताय वा एक हांवें ल्हानशें एग्जाम्पल दिवचें जाल्यार तूं एक मोबायल काण घेवंक एका शॉपाक येताय. थंयसर तुका मोबायलाक एक 2500 रुपये कॉस्ट आसा, 2500 कॉस्ट आसा. तो तुका अंगडी गार्गी म्हणटा तूं EMI वस 0% म्हणून. तो तुला म्हणटा 8 महिन्याक वसू, महिन्याक 5000 रुपये भरूंक म्हणून. तो काम करता 2500 वर्न गेल्लो वर्न गेल्लो मनीस 5000 न्हय म्हणून 5000 रुपयाच्या EMI तो सायन करून फाटी येता. बट तुका तें कमिटमेंट मुकल्या 8 महिन्यांक मुकल्या 8 महिन्यांक चिंत्या तूं 2 महिने 5000 रुपये भरले, तिसऱ्या महिन्यान तुज्या अकाउंटान ते 100 रुपये उणे आसात, ते तुजें EMI बाउन्स जालें.
1: चिंतिनासतना
0: उणें जालें म्हूण चिंत्या तुजें तें EMI बाउन्स जालें. तुका थंय बाउन्स जाल्ल्या आख्खा बँक हातून चार्ज पडटा. आनी एक व्हडलें तुका थंय ड्रॉबॅक आलें म्हळ्यार तुका फिनान्स दिल्लो 18% तुका इंट्रेस्ट घालता, 18% इंट्रेस्ट घालता. आनी तुका आनी एक सिबील स्कोर म्हण आसा, सिबील स्कोर तुजे उणें जातात. तशें म्हणटना तुजे तूं धर्माक तुवें थंय सिरकोन पडले बरी जालें आनी तुका 8 महिने ते कमिटमेंट
1: बडी दिवन मार केल्ले बरी
0: वय आनी तुका ते 8 महिने कमिटमेंट. देखून हांवें कितें म्हणचे, तुका खंयचो एक प्रोडक्ट बाय करूंक आसा, तुवें पयलें प्लॅन केलाय, तूं ते पयशे त्याच दिसा भरून तो प्रोडक्ट पर्चेस कर आनी EMI तो पयस राव. आनी एक हांवें सांगलें क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड लोकांक आतां मस्त सुलाभायचें भोगता. कित्याक म्हळ्यार पयशे दिजे म्हणून ना, खंय गेलो शॉपिंग केले क्रेडिट कार्ड दिले आयलो. तुका क्रेडिट कार्ड बरें न्हय म्हणचे न्हय, क्रेडिट कार्ड बरें तुका मॅनेज करूंक कळटाय ते जाल्यार तूं क्रेडिट कार्ड यूज कर. आतां मॅनेज म्हणल्यार कशें, आतां तुका एक ड्यू डेट म्हण आसता. चिंत्या तुजी बील डेट एवरी मंथ फस्ट, तुका थंय 20 डेज तुका ग्रेस पिरियड आसा म्हळ्यार 21 म्हण आसा तुवें बील बरीचे. आतां थंय तुका मिनिमम बॅलन्स आनी क्रेडिट कार्ड बॅलन्स म्हण आसा. आमचे जायते जाण कालां करतात मिनिमम बॅलन्स मात भरतात, मिनिमम बॅलन्स मात भरतात, उरले अमाउंट भरनात. उरले अमाउंटाक तुका 18% इंट्रेस्ट पडटा, इंट्रेस्ट पडटा. तूं एक पोटी तातूंत सिरकावलोय मागीर तुका जिनी बोर तुका ते पे करूंक मस्त कश्टांचें. कित्याक तुका दुसरें तुजें कमिटमेंट आसता. देखून तुका क्रेडिट कार्ड यूज करता जाल्यार कितें ड्यू अमाउंट आसा ते तूं जाता तितलें फूल पेमेंट करून तुवें पळयचें. तुका फूल पेमेंट करूंक जाता तर तूं क्रेडिट कार्ड यूज कर. फूल अमाउंट करूंक नाका, करनाय, मिनिमम मात्र पे करताय जाता तितले थंय ताचे जावन पयस
1: रावसाराक तोसा नाका
0: वय. देखून हांवें म्हणचे EMI आनी क्रेडिट कार्ड हातून आमी पयस रावचे बरें. आतां हांवें सांगलें तुवें फिनान्स पयल्यान प्लॅन करचे म्हणून हांवें बरोबर उल्लेख केला 30% आमी सेव्ह करचे म्हणल्यार 10000 गोळच्याक 30% सेव्ह करूंक जायना. कित्याक ताका 7000 मात्र उरतात, 7000 ताणें ताच्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज मॅनेज करून कष्टांचे. आता 10000 रुपये गोळच्या की म्युच्युअल फंडान 500 रुपये सेव्ह करीत.
1: ओके,
0: म्युच्युअल फंडांत 500 रुपये तुवें इनवेस्टमेंट करीत तुका तल ऑप्शनी आसा आनी म्युच्युअल फंडांत इनवेस्टमेंट करीत जाल्यार तुवें लाखांनी जोड जमनोन ना वा लाखांनी तुवें सेव करी जमनोनी ना तुजे कडेन 500 रुपये आसल्यार तुवें म्युच्युअल फंडांत इनवेस्टमेंट करीत आतां चिंत्यान तुजे कडेन 30 रुपये तूं उरयताय 30 रुपये तुवें कशें प्लॅन करीचे तातूंत तुवें 500 रुपये तुजे एमर्जंसी फंड म्हणून तुवें क्रिएट करीचे एमर्जंसी फंड कित्याक म्हळ्यार चिंत्या रोशन तुका आतां म्हयन्याक 25,000 रुपये एक्सपेन्सीस आसात तुजे स म्हयन्याचो खर्च म्हळ्यार 25,000 लेखान मुखल्या स म्हयन्याक देड लाख रुपये तुजे कडेन केदारले एमर्जंसी फंड म्हणून आसा जे कित्याक फाल्यां तुका खालीं कमिटमेंट आयलें तुवें एमर्जंसी फंड हातून तुवें विथड्रॉ करीत
1: काडूं जाता
0: वय दॅट इज कॉल्ड लिक्विड फंड लिक्विड म्हणल्यार कितें एनी टायम यू कॅन लिक्विडेट
1: ओके
0: लिक्विड फंड
1: ताका इंट्रस्ट पडटा
0: कित्याक ताका इंट्रस्ट कंडीस जावन न्हू आतां तुका एमर्जंसी फंड म्हणटा ना तुवें बँकांत SBI सेव्हिंग्स अकाउंटांत दोरयेत म्युच्युअल फंडांत लिक्विड फंड म्हणून आसा दॅट इज कॉल्ड वी आर इनवेस्टींग इन मनी मार्केट ओके तुवें तातूंत इनवेस्टमेंट करीत कित्याक मनी मार्केट म्हळ्यार तुका एक इंट्रस्ट अरावंड बँकावरनी इल्लें सड मेळटा बँकावरनी सड मेळटा तशें जाल्ल्यान SBI दवरच्या बदलाक तुवें लिक्विड फंडांत तुवें इन्वेस्टमेंट करीत लिक्विड फंड ही म्युच्युअल फंडाचे प्रोडक्ट
1: ओके
0: म्युच्युअल फंडाचे प्रोडक्ट तुवें लिक्विड फंडाक तुवें इन्वेस्टमेंट करीत ते एक आनी उरले 25 रुपये तुवें कशें मॅनेज करीत म्हळ्यार 25 रुपयांत 15 रुपये तुवें आतां म्युच्युअल फंडांत इंडेक्स फंड म्हणून आसात लार्ज कॅप फंड म्हणून आसात तुवें तळल्या फंडाक तुवें इनवेस्टमेंट करीचे ते तुज्या एटलिस्ट एक लाँग टर्माक एक 3 इयर्स आगी 5 इयर्स आगी तशें चिंतून तुवें इनवेस्टमेंट करीचे उरले 10 रुपये तुका म्युच्युअल फंडांत स्मॉल कॅप फंड म्हणून आसात मल्टी कॅप आतां स्मॉल कॅप म्हळ्यार स्मॉल कॅप कंपनीज मल्टी कॅप म्हळ्यार लार्ज कॅप मीड कॅप आनी स्मॉल कॅप कंपनीज तळल्या कंपनीक तुवें इनवेस्टमेंट करीचे तशें तुवें प्लॅन करताय जाल्यार तुका मुखल्या 15 वर्सांनी गी 10 वर्सांनी गी तुवें दुसऱ्या तुज्या इन्कमाक तुवें डिपेंड जावन आसा जे म्हणून ना
1: ओके
0: ना जाल्यार कितें जाता रोशन तूं आज काम करताय आज करसिताय तुवें जिनी बरोबर काम करून नंतर रावचें पडटा देखून तुवें आज काम करून सुरू करता जाल्यार तूं पयलेंचे तुवें चिंतीचें हांव आनी मुखल्या 15 वर्सांनी हांव रिटायरमेंट खाण घेता चिंत्या रोशन आतां एकलो 60 वर्सां 70 वर्सां काम करता म्हणून आमी तितले वर्सां काम करचें न्ही आमी पयलें प्लॅन करीचे
1: ओके
0: आतां चिंत्या तुजी एज 40 तुजे एज 30 आसतना तुवें प्लॅन केल्या चिंत्या 15 वर्सां रिटायरमेंट खावन घेता म्हळ्यार 45 एजीर हांव रिटायरमेंट जाता तशें परत तुवें प्लॅन करून केल्यार
1: एक कॉल येता पळय कोणाचें म्हणून हॅलो नमस्कार हॅलो नमस्ते नमस्ते माताडी सर माताडी
0: नमस्ते सर
2: क्रेडिट कार्ड बगे माताडतिदिरी सर
0: हौदु
2: ನನ್ನ ಒಬ್ರು ಗೆಳೆಯರಿಗೆ ಅವರು ಏಪ್ರಿಲ್ ಅಲ್ಲಿ ಅವರು ಡ್ಯೂ ಡೇಟ್ ಇತ್ತು 500 ರೂಪಾಯಿ ಕಟ್ಟುವಂತದ್ದು ಅದರ ಮೇಂಟೆನೆನ್ಸ್ ಚಾರ್ಜ್
0: ಹೌದು ಅದು ಇಯರ್ಲಿ ಕ್ರೆಡಿಟ್ ಕಾರ್ಡ್ ಇದು ಯಾವುದು ಕಾರ್ಡ್ ಚಾರ್ಜಸ್
2: ಹೌದು ಏನಾಗುತ್ತೆ ಸರ್ ಅದು ಅವರು ಅವರ ಬ್ಯಾಲೆನ್ಸ್ ಇರಲಿಲ್ಲ ಅಷ್ಟು ಹಾಗೆ ಅವರು ಮೇ ಜೂನ್ ಜುಲೈ ಇದು 3 ತಿಂಗಳು ಪ್ಲಸ್ ಒಂದು ಒಟ್ಟು 2,000 ರೂಪಾಯಿ ಕಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಬ್ಯಾಂಕಿನವರು ಒಂದು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಒಂದು ನ್ಯಾಷನಲೈಸ್ಡ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಮತ್ತು ಒಂದು ಪ್ರೈವೇಟ್ ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಪ್ರೈವೇಟ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಇವರಿಬ್ಬರು ಸೇರಿದ ಅವರದ್ದು ಕ್ರೆಡಿಟ್ ಕಾರ್ಡ್ ಅಷ್ಟು ಕಟ್ ಮಾಡುವ ಉಂಟ ಸರ್ ಕಾನೂನಲ್ಲಿ
0: ಅಲ್ಲ ಅದು ನೀವು ಟರ್ಮ್ಸ್ ಅಂಡ್ ಕಂಡೀಷನ್ ಅದು ಹೇಗೆ ಉಂಟಂತ ನೋಡ್ಬೇಕು ಸರ್ ಅದು ನಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಹೇಳಿಕ್ಕೆ ಆಗುದು ಯಾಕೆಂದ್ರೆ ಅದು ಡಿಪೆಂಡ್ ಆನ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಮತ್ತು ಅವರ ಟರ್ಮ್ಸ್ ಅಂಡ್ ಕಂಡೀಷನ್ ಹೇಗೆ ಇತ್ತು ಅದರ ಮೇಲೆ ಅದು ಡಿಪೆಂಡ್ ಹೌದು ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಹಾಗೆ ಹೇಳಿದ್ದು ಕ್ರೆಡಿಟ್ ಕಾರ್ಡ್ ನೀವು ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಿರಾದ್ರೆ ನಿಮಗೆ ಫುಲ್ ಅಮೌಂಟ್ ನೀವು ಪೇಮೆಂಟ್ ಮಾಡ್ತಿರಾದ್ರೆ ಮಾತ್ರ ಯೂಸ್ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಹಾಗೆ ಹೇಳಿದ್ದು ಹೌದೌದು ಅದೇ ಅದೇ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಕ್ರೆಡಿಟ್ ಕಾರ್ಡ್ ಯೂಸ್ ಮಾಡೋ ಮೊದಲು ನಮ್ಗೆ ಅದು ಮ್ಯಾನೇಜ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತದ ಹಾಗೆ ಆದ್ರೆ ಮಾತ್ರ ನಾವು ಅದನ್ನ ಯೂಸ್ ಮಾಡ್ಬೇಕು ನೀವೊಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಸರ್ ಆ ಯಾವ್ದು ಬೇಕು ಕಾರ್ಡ್ ಬ್ಯಾಂಕ್ ಉಂಟು ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಅವ್ರ ಹತ್ರ ಮಾತಾಡಿ ಸರೆಂಡರ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡಿ
2: ಈಗ ಅವ್ರ ಹತ್ರ ಮಾತಾಡಿದ್ದಕ್ಕೆ ನೀವು ಒಂದು ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಲೆಟರ್ ಕೊಡಿ ಅದು ನಾವು ರಿಫಂಡ್ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ
0: ಹೌದು ಮಾಡಬಹುದು ಅದು ನೀವು ಅದು ನೀವು ಯಾವ ಬ್ರಾಂಚ್ ಅಲ್ಲಿ ಇದು ಮಾಡಿದ್ದು ಅದು ನೋಡಿ ಮಾತಾಡಿ ಸರ್
2: ಸರೆಂಡರ್ ಸಹ
0: ಮಾಡಬಹುದು
2: ಏನ್ ಗೊತ್ತಾ ಜನಸಾಮಾನ್ಯರಿಗೆ ಈ ಬಗ್ಗೆ ಗೊತ್ತಿರುವುದಿಲ್ಲ ಕ್ರೆಡಿಟ್ ಕಾರ್ಡ್ ನಾವು ಸಹ ಮಾಡುವ ಅಂತ ಹೇಳಿ ಹೋಗ್ತದೆ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಹೆಚ್ಚು ಮಾಹಿತಿ ಇರುವುದಿಲ್ಲ ನಿಮ್ಮಂತವ್ರು ಏನಾದ್ರು ಹೇಳಿದ್ರೆ ಒಂದಷ್ಟು ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ
0: ಹೌದು ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು
2: ಸರಿ ಸರ್
1: ಆಯ್ತು ಧನ್ಯವಾದಗಳು ಸೊ ಜಯಪ್ರಕಾಶ್ ಶಂಕರ್ ವೈ ಸಂಗೂನ್ ಅಂತ ಸಂಗ್ಲೇ ಬರೀತ್ ಜೈತ್ಯಸನ ಘೋಷಣೆ ಆತಾ ವೈ ಆತಾ ಮ್ಯೂಚುವಲ್ ಫಂಡ್ ವಿಷಯ ವೈ
0: ಆತಾ ಆಮೇಲೆ ಸಂಗ್ಲೇ ಮಲ್ಟಿ ಕ್ಯಾಪ್ ಫಂಡ್ಸ್ ಸ್ಮಾಲ್ ಕ್ಯಾಪ್ ಸರ್ ಲಾರ್ಜ್ ಕ್ಯಾಪ್ ಸರ್ आता म्युच्युअल फंड सवाल विचारले म्युच्युअल फंड
1: दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट
0: व्हेरी वाई आता आम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणताना आमकां मस्त ऑप्शन्स येतात चिंता रोशन तुझ्याकडे आवडला म्हणजे आमचे 30 रुपये उरेजे म्हणून 30 रुपये उरले आम्ही काही इन्व्हेस्टमेंट करूयात आता चिंता वडो तुम्ही सांगितलं इन्शुरन्स असा बँक आरडी असा
1: एफडी
0: असा पिग्मी असा ते पूर दॅट इज गोल्ड
1: गोल्ड
0: गोल्ड असा दॅट इज कॉल्ड सेव्हिंग्स आता सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट ताका मस्त व्यत्यास
1: असा
0: आता सेव्हिंग्स म्हणा किती आता तू शॉर्ट टर्म डेपॉझिट करताय आणि तुका फिक्स्ड इंटरेस्ट मेळटा दॅट इज कॉल्ड सेव्हिंग्स आता बँकांत एफडी धरताय दॅट इज कॉल्ड सेव्हिंग्स कित्याक सेव्हिंग्स ते तुका फिक्स्ड इंटरेस्ट
1: मिळतात
0: 6.5%, 7%, 8% दॅट इज फिक्स्ड फिक्स्ड इंटरेस्ट मिळची आणि फॉर शॉर्ट टर्म जाऊन पुरो 1 इयर आगी 2 इयर्स आगी दॅट इज कॉल्ड सेव्हिंग्स आता आरडी करून घेताय बँकांत ते तुका मिळचे फिक्स्ड इंटरेस्ट दॅट इज कॉल्ड सेव्हिंग्स आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे किती इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुवें अनेकलेच्या बिझनेसा वयर इन्व्हेस्टमेंट करचे
1: ओके
0: इन्व्हेस्टिंग ऑन समवन्स बिझनेस तशें म्हणटना तुका काल जाता तुवें आज गेल्ले पैसे तुका फाल्यांत पाटी मेळटात वा पाटी काढूंक जातात म्हणून न्ही तुवें इन्व्हेस्टमेंट म्हणून चिंतना तुका एक लाँग टर्म गोल आसा जे तुका एक उद्देश आसा जे आज तूं पैसे विनियोग ऑर इन्व्हेस्टमेंट करता जाल्यार तुका एक चिंत्या गोल उद्देश कित्याक तूं इन्व्हेस्टमेंट करताय तें तुका गरजेचें आतां चिंत्या तुज्या भुरग्यांच्या एज्युकेशनाक जावंक पुरो तुज्या रिटायरमेंटाक जावंक पुरो देखून तुवें तें चिंतून तुवें इन्व्हेस्टमेंट करचें आणि एकलो करता म्हणून तुवें करचें न्ही आणि आज इन्व्हेस्टमेंट करता जाल्यार 1 वर्सा खातीर 2 वर्सा खातीर तुका रिटर्न्स मेळटा म्हणून तुवें इन्व्हेस्टमेंट करचें न्ही हांवें सांगले बरी इन्व्हेस्टमेंट म्हळ्यार लाँग टर्म तें चिंता तुवें चिंतून तुवें इन्व्हेस्टमेंट करचें आतां म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट म्हणटा हांवें सांगले बरी तुका बँकाचे दॅट इज कॉल्ड सेव्हिंग्स आतां इन्व्हेस्टमेंटान तुका प्रत्येक सडावत आमकां इंडियन्सांक पयले वड आसूंक शकता रियल एस्टेट ऑर फ्लॅट जागो कमर्शियल शॉप तसे म्हणून आमकडे जाता नेक्स्ट म्हणजे गोल्ड मोतीन देऊनचे म्युच्युअल फंड शेअर्स बरे म्हणजे उपरांत आता तुवें रियल एस्टेटान घालचे हांव पाड न्ही म्हणना रियल एस्टेट तुका बरें जाल्यार काल जाता तुका रियल एस्टेट इन्व्हेस्टमेंट करूंक तुका व्हडले अमाऊंट जाय पडटा म्हणल्यार कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट इज व्हेरी हाय टू इन्व्हेस्ट इन रियल एस्टेट
1: ओके नॉट इन थाउजंड्स इन लॅक्स
0: इन लॅक्स ऑर क्रोर्स मे बी बट काल जाता तुका ते लिक्विडिटी ना लिक्विडिटी म्हळ्यार तुवें चिंत्या आज 50 लाख रुपये तुवें एका जाग्याक गेले ऑर तुवें फ्लॅटाक गेले तुका फाल्यां जाय जाताना विकूंक जायना तुका लिक्विडिटी ना चिंत्या रोशन तुवें आज एक कोड्यालांत एक्झाम्पल दिवचे जाल्यार एक 2 BHK फ्लॅटाक आज एक 70 लाख ऑर 60 लाख पडटात 60 लाख पडटात 2 BHK तूं आज एक ते फ्लॅट रेंटाक दिताय ओके एज अ इन्व्हेस्टमेंटा खातीर तुवें फ्लॅट पर्चेस केलाय आनी तुवें रेंटाक दिलाय रेंट तुका सर्ट म्हळ्यार 10,000 येत 60 लाखाक तुका 12,000 रुपये महिन्याक येत 12,000 म्हळ्यार तुका वर्साक 1.5 लाख रुपये तुका 60 लाखाक रेंट येता म्हळ्यार तुका ते कितले पर्सेंट वर्कआउट जाले ओनली 3% 3% मात्र तुजे वर्कआउट जाले इंटरेस्ट बट तुजे 60 लाख ते ब्लॉक जाले आणि तुका चिंत्या 2 वर्सांनी तुका ते फ्लॅट सेल करूंक जाय तुका एमर्जन्सी पैसे जाय तुका जाय तेन्ना विकूंक जायना वय देखून तुजे आसले पुरा पैसे तुवें एकच कडेन इन्व्हेस्टमेंट करचे न्ही चिंत्या तुजे आज सेव्हिंग्स आसात वचून तुवें फ्लॅट काढून घेवचे न्ही तुवें फ्लॅट काढून घेत केदाळा तुझे कडेन लिक्विड एसेट असल्यार मागीर उपरांत फ्लॅट काढून घे तुवें एज अ इन्व्हेस्टमेंट कन्सिडर करता जाल्यार तुका रावंक जाय कंडिशन आमकां एक घर जायचेच ओके एज अ इन्व्हेस्टमेंट तूं पळयता जाल्यार फस्ट तुजे लिक्विड एसेट तूं बिल्ड कर लिक्विड एसेट म्हळ्यार कितें आतां म्युच्युअल फंड्स ऑर शेअर्स दॅट इज कॉल्ड लिक्विड एसेट आतां सडावत लोकांच्या मतींचे रियल एस्टेट उपरांत गोल्ड आतां चिंते आमी ज्वेलरी शॉपांत आमी स्किमा जॉयन जाता ते स्किमाक जॉयन जाल्यार काल जाता चिंता तुवें एका शॉपाक तूं स्किमाक जॉयन जालो थंय म्हयन्याक तूं 10,000 तूं स्कीम बांदताय एवरी मंथ 10,000 रुपये तूं थंय सिरकोन पडले बरें जालें कित्याक म्हळ्यार मुखल्या 20 महिन्याक तूं स्किमान जॉयन जाताय 10,000 रुपये भरले 2 लाख रुपये जाले 2 लाख मेच्युअर जाताना तुवें तस्स अंगडी तुवें ऑर्नमेंट्स पर्चेस करचे पडटा तुका तें डिझायन लायक जावना अनेक शॉपाक येता म्हळ्यार तुका वचूंक जायना आनी 2 लाखाचे तुवें गोल्ड पर्चेस करचेत तुका चिंत्या ते 2 लाख तुका 20 महिन्या उपरांत तुका दुसरे कडेन पयशे गरज पडल्यार तुका थंय तन काण दुसरे कडेन तुवें यूज करूंक जायना देखून कोण असल्या स्किमा जॉयन जाता दया करून आयका तुम्ही म्युच्युअल फंडांत डिजिटल गोल्ड म्हळ्यार गोल्ड ETF स्कीम म्हणून आसा ETF फंड म्हणून आसा ETF फंड म्हणून आसा तर स्किमाक तुम्ही जॉयन जायचे ज्वेलरी शॉपाच्या स्कीम जॉइन जो बदलाक तुम्ही गोल्ड ईटीएफ फंडाक जॉइन झाल्यार चिंता तुम्ही अंगाई 12 महिन्यांनी 20 महिन्यांनी तुम्ही करता जाय 10,000 म्हणे वॉट एव्हर 1,000 करियेत 15,000 10,000 करियेत तुम्ही 20 महिन्यांनी 12 महिन्यांनी भरले 12 महिन्या तुमका पैसे जाय तुम्ही ते विथड्रॉ करून तुमका जाय झाल्या कडे तुम्ही इन्व्हेस्ट यूज करियेत चिंता तुमका चिंत्या तुमका गोल्ड पर्चेस करूंक जाय गोल्ड पर्चेस करियेत ना दुसरे कडे खंय तुमका यूज करून यूज करियेत देखून तुम्ही तसल्या फंडाक जॉईन जायचे
1: ओके
0: वय आता तिसरे ऑप्शन तुमका म्युच्युअल फंड आता म्युच्युअल फंड म्हणजे कितें म्युच्युअल फंड म्हळ्यार चिंत्या तू आता इन्व्हेस्टमेंट करताय हांव करता आनी एकलो करता हर एका स्किमान म्युच्युअल फंडात एकलो प्रोफेशनल फंड मॅनेजर म्हणून असता फंड मॅनेजर असता ताचे संगी रिसर्च टीम म्हणले असता रिसर्च टीम कितें म्हळ्यार ते खंयच्यो कंपनीच फ्युचर आनी परफॉर्मन्स करतात ते पूर स्टडी करून तो रिपोर्ट फंड मॅनेजराक दितात आणि फंड मॅनेजर तसल्या कंपनीक इन्व्हेस्टमेंट करता म्हणजे इंडियाचे जाऊन पुरो ग्लोबल जाऊन पुरो फ्युचर खंयच्यो कंपनी परफॉर्मन्स करतात
1: बुडच्यो ना
0: बुडच्यो ना आणि खंयच्यो कंपनी चड फायदो जाता तसल्या कंपनीक आता चिंत्या आता आय टी आता मोस्ट डाऊन असा कित्याक बिकॉज ऑफ ए आय इन्फ्लुएन्स आता इन्व्हेस्टमेंट ए आय तसल्या कंपनी इन्व्हेस्टमेंट करतात म्हणजे फ्युचर स्कोप चड असा तसे चिंतून तसल्या कंपनीक इन्व्हेस्टमेंट करतात आता हातूंत कितें जाता म्हळ्यार आम्ही सांगले तू इन्व्हेस्टमेंट करता हांव करता इंडियान मस्त जण करतात आता तू 10,000 रुपये करताय हांव 5,000 करता आणि एकलो करता तुझे ते 10,000 म्हणजे ते 5,000 दुसऱ्या कंपनीक इन्व्हेस्टमेंट जातात आता इन क्रोर्स कलेक्शन जाताना ते अमाऊंट दुसऱ्या कंपनीक इन्व्हेस्टमेंट जाताना तुझी रिस्क स्प्रेड जाता आता कसल्यो कंपनीज आय टी जावंक पुरो सिमेंट जावंक पुरो ऑयल जावंक पुरो बँक्स जावंक पुरो आता बँक म्हणताना बँकिंग सेक्टर अंडर बँकिंग सेक्टर मस्त बँका येतात जावंक पुरो SBI बँक HDFC बँक ॲक्सिस बँक अंडर आय टी म्हणताना TCS विप्रो इन्फोसिस अंडर ऑयल म्हणताना तुका रिलायन्स तशें पुरा तशा कंपनीक तुजे पैसे इन्व्हेस्टमेंट जातात तशें म्हणताना तुजे रिस्क स्प्रेड जाले आनी तुका कारण जाता दुसऱ्या दुसऱ्या कंपनीक इन्व्हेस्टमेंट केल्ल्या निमती तुजे पैसे ग्रो जातात आतां तुका रिस्क इल्ले उणे बिकॉज यू वील गेट डायवर्सिफायड पोर्टफोलिओ तर चिंता एक कंपनी परफॉर्मन्स करना आनी कंपनी परफॉर्मन्स करता तुका थंयसर तुजी एवरेज जाता देखून लोकांनी म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करचे आनी एज अ इन्व्हेस्टर तुका कांय काम ना कित्याक म्हळ्यार तुजे पैसे मॅनेज करचे कोणे फंड मॅनेजर तुझे काम काले पैसे इन्व्हेस्टमेंट करचे मात्र
1: धरचे मात्र
0: वय बट तुवें मॅनेज करचे तुका कांय तंतू जबाबदारी ना देखून लोकांनी म्युच्युअल फंडात घालचे
1: ओके
0: आता म्युच्युअल फंडात म्हणताना देर आर 3 टाइप्स ऑफ प्रोडक्ट इन म्युच्युअल फंड आता लिक्विड फंड असा आवड सांगले एमर्जन्सी फंड ते तुवें लिक्विड फंडा घालयेत वी आर इन्व्हेस्टिंग इन मनी मार्केट डेट फंड असा डेट फंड म्हणजे चिंता तुझे कडे आज FD दरूंक असा त्याच्या बदलाक तुवें डेट फंडात इन्व्हेस्टमेंट करियेत लाईक 1 year डेट फंड गी 6 months डेट फंड गी 2 years तर डिफरंट डेट फंड्स असतात थर्ड इज कॉल्ड इक्विटी म्हणजे तुझे वेल्थ क्रिएट जाऊंग लाँग टर्माक चिंता तू आज तुझे पैसे असा तुका 3 years नका 5 years नका 10 years नका तुझे इक्विटी फंड्स तुवें इन्व्हेस्टमेंट करायचे हांवें फर्स्ट कडे उल्लेख केल्या प्रमाणे इंडेक्स फंड जाऊंक पुरो लार्ज कॅप फंड जाऊंक पुरो मिड कॅप जाऊंक पुरो तसल्या फंडात तुवें इन्व्हेस्टमेंट करायचे त्याच्या काम जाता तुझे वेल्थ क्रिएट जाता आणि म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करताल्यार एक 10 वर्सां 15 वर्सां चिंतून कर इक्विटी करता जाल्यार कित्याक म्हळ्यार तू आज काम करनासाय तुझे फ्युचराचे भद्रते खातीर तुवें इन्व्हेस्टमेंट करीचे कित्याक आज आमकां काम आसा आज आमकां इनकम आसा हेंचे इनकम आनी मुखल्या 15 वर्सांनी आसा की ना हे आमकां
1: गोत्तुना
0: देखून तुवें आजच तुवें प्लॅन केल्यार मुखल्या 10 वर्सांनी वा 15 वर्सां उपरांत तुवें काल आज इन्व्हेस्टमेंट केलाय तेंच तुका सेकंडरी इनकम जावन कन्सिडर करियेत मागीर तुवें 15 वर्सां उपरांत तुवें कामाक डिपेंड जावचें म्हणून ना कित्याक तुजे कडेन सफिशियंट
1: फंड
0: आसता आतां रोशन आता म्हजे आणि तुझे हांवें एक्झाम्पल दिवचे जाल्यार 2011 म्हणल्यार आज 2026 म्हणजे 15 वर्सां धांवत आमी एक 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केल्ले म्हणून चिंत्या हांवें आणि तुम्ही 10,000 रुपये इन्व्हेस्टमेंट केल्यात म्हयन्या म्हयन्याक ओके आता आज म्हण असं 15 वर्सां झाली आम्ही इन्व्हेस्टमेंट केल्ले अमाऊंट जावचे 18 लाख 10,000 रुपीज एव्हरी मंथ फॉर अनदर 15 इयर्स
1: म्हणजे
0: 15 वर्सां इन्व्हेस्टमेंट केल्यात 18 लाख रुपीज इन्व्हेस्टमेंट जाते लास्ट 15 वर्सां जाऊन म्युच्युअल फंडात फ्लेक्सी कॅप फंड म्हणून असतात तुमकां वर्साक अराउंड 15-16% रिटर्न दिला इयर ऑन इयर 15-16% म्हणजे 18 लाख तुझ्या इन्व्हेस्टमेंटाक आयचे व्हॅल्यू 61 लाख झाल्यात, 61 लाख झाल्यात
1: इंटरेस्ट नाही पुरा येऊन
0: पुरा वाईफ 18 लाखाच्या व्हॅल्यू आज 61 लाख झाल्यात. त्यांचं वर्षात आम्ही 20,000 रुपये केले, म्हणजे त्या 15 वर्षात 20,000 रुपये केले. आमचे इन्व्हेस्टमेंट जाऊनचे 36 लाख, 36 लाख किती झाल्यात गोत सागी, 1 crore 21 lakh झाल्यात, 1 crore 21 lakh झाल्यात. तसे म्हणताना तू एक लॉंग टर्म चिंतल्यार तुका हे मस्त बरं आहे. आता हावे म्हणलं तुका 15-16% रिटर्न मिळला म्हणून, असं अर्थ नाही की हर एक वर्ष 15-16% मिळला नाही, हर एक वर्ष मिळला म्हणून नाही. अचिंत तू 11 स्टार्ट केला, 2014 तुम्ही व्हॅल्यू पडलेला झाल्या, तुम्ही गल्ल्यावर निघून जाते असल्या कोणा,
1: ओके
0: असल्या कोणा. आता 2018 पळयला रे थोडे पट्टी गल्ल्यावर इल्ले सर जाला जाऊन करू, 2020 कोविड आयले त्या वेळार मार्केट मस्त डाऊन झाली, त्या वेळार इले उणे जाल्या जाऊन करू. बट कितें सांगता म्हळ्यार तू कितले लॉंग टर्म दवरताय तुका हे बहु बरं,
1: तितलो लाभ जाता,
0: तितलो लाभ जाता म्हण नाही. कशें तुका वर्क जाता म्हळ्यार आता चिंत्या, दीस इज कॉल्ड SIP, ओके, यू आर इन्वेस्टिंग फिक्सड अमाऊंट फॉर एव्हरी मंथ,
1: ओके,
0: एव्हरी मंथ फिक्सड अमाऊंट इन्वेस्टमेंट करताना चिंत्या. लॉन्च एक एक्झाम्पल देता, आज एका प्रोडक्टचे कॉस्ट 100 रुपीज, तू आज 2,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करताय, तुका 20 युनिट्स मिळले, 20 युनिट्स मिळले. नेक्स्ट मंथ मार्केट इले डाऊन जाता, त्या प्रोडक्टची रेट 100 असली 95 जाता, 95 जाता. प्रत्येक तू 2,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करताय, त्याला तुका युनिट्स तुका कितले मिळतात,
1: 21 or 22 युनिट्स
0: मिळतात. म्हणल्यार प्राईस उणे जाताना तुका युनिट्स सर्ट जाता. आता तुका हांवें म्हळे 2011 26 15 वर्सांनी तुका 15-16% मेळ्ळा म्हणून. कशें मेळ्ळा, 2018 मार्केट डाऊन झाली, 2020 मार्केट डाऊन झाली, त्याला तुका युनिट्स सर्ट मेळ्ळ्यात,
1: ओके,
0: सर्ट मेळिल्ल्यावर तुझे आज युनिट व्हॅल्यू प्राईस तुका सर्ट झाला. देखून तुका मार्केट डाऊन झाल्यार आम्ही सडावत पॅनिक जातो. ऍक्च्युअली मार्केट डाऊन झाल्यार आमकां खुशी बघायचे, कित्याक आमकां युनिट्स सर्ट मेळटात. सो वी आर एक्युमुलेटिंग मोर युनिट्स वेन मार्केट इज डाऊन. तसे म्हणताना तुका SIP तू एक लॉंग टर्म चिंतून चिंतून इन्व्हेस्टमेंट केल्यार तुका हे मस्त फायद्याचे,
1: ओके,
0: मस्त फायद्याचे.
1: तशें एक म्युच्युअल फंडा विशीं एक एलॉबरेटेड हांगासर आमी एक विस्तृत रितीचें विवरण लॉरेन्सान दिल्लें आसा. तर आतां हांगासर लोकांक बेनिफिट्स कितें, हाचें फायनान्स कशें करचें पुरतवें सांगलें, कशें तुका ताणें संपर्क करवेत या
0: ना संपर्क करचे पयले रोशन म्हाका आनी एक सांगूंक विसरलो. आतां तू आतां फिनान्स प्लॅन करता जाल्यार पयले आमी चिंतीचे इन्शुरन्स, इन्शुरन्स इन्शुरन्स म्हणटाना इन्शुरन्सान मस्त टायपाचे प्रोडक्ट असतात. आता थोडो लोक इन्व्हेस्टमेंट म्हणून चिंतून इन्शुरन्साक इन्व्हेस्ट करता, जॉईन जाता. कोण इन्व्हेस्टमेंट म्हणून चिंतून जॉईन जाता, दॅट करून तसल्या प्रोडक्टात तुम्ही जॉईन जायनाकात. कित्याक म्हणल्यार इन्शुरन्स इज नॉट फॉर इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स इज नॉट फॉर इन्व्हेस्टमेंट,
1: ऑलरेडी फिक्स्ड ऑलरेडी असतात सांगले
0: वय. आता इन्शुरन्स इज ओनली फॉर रिस्क कव्हरेज. आता कित्याक इन्शुरन्स गरजेचे, आता चिंत्या, आता आम्ही काम करता, आमची बायल भुरगीं आसात, ती आमच्या इन्कमाक डिपेंड जाऊन असतात, ती तांचे प्रोटेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. पहिले आम्ही आमच्या फॅमिलीचे प्रोटेक्शन पळोवची जबाबदारी आमच्या हर एकल्याची, कित्याक म्हणल्यार पाल्या दे शुड नॉट सफर. देखून आम्ही तांच्या भद्रते खातीर आमी इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स करचे पडटा. कसले इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स,
1: ओके,
0: उडा जोरा, टर्म इन्शुरन्स मात्र करचे. टर्म इन्शुरन्स म्हणजे काले तुवे यू आर इन्व्हेस्टिंग व्हेरी स्मॉल अमाऊंट फॉर द बिगर कव्हरेज,
1: ओके,
0: बिगर कव्हरेज. बट तू टर्म इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट करताय, तुझे बांधले पैसे तुका काढूंक जायना,
1: ओके,
0: गेले बांधले पैसे गेले जाल्यार तुझ्या फॅमिलीक एक प्रोटेक्शन असता.
1: ओके,
0: चिंत्या आज मुझी एज 40, हांव आज टर्म इन्शुरन्स करता. आता म्हज्या भुरग्याची एज आज 5 वर्सां, पण ताची एज्युकेशन कंप्लीट जाऊन आणिक एक 17 इयर्स आसात, 17 इयर्स आसात. म्हणल्यार म्हजी एज आज 40, म्हणल्यार म्हजी एज 57 जाऊनचे म्हणसर म्हजी फॅमिली म्हाका डिपेंड जाऊन आसता.
1: ओके,
0: म्हजो चरको आता आज 5 वर्सां, ताच्या हायर एज्युकेशनाक आणि ताका एक 17 वर्सां 18 वर्सां आसात, आणि मुखले 18 वर्सां म्हाका तो डिपेंड जाऊन आसता. म्हणल्यार म्हजी जबाबदारी की आणि 18 वर्सांनी ताणी तांचे प्रोटेक्शन पळोवन जबाबदारी म्हजी. म्हणल्यार म्हजी एज आज 40, म्हणजे 58 म्हणसर म्हाका प्रोटेक्शन भोव गरजेचे. म्हजी एज 58 झाली, 60 झाली, मागीर म्हाका प्रोटेक्शन गरज ना, कित्याक म्हणल्यार ती तांच्या पांयांनी उभे रावतात, मागीर ती आमकां डिपेंड जावन आसनात. देखून टर्म इन्शुरन्स तुमी काण घेतात जाल्यार तुमच्या केदार म्हणसर डिपेंड जावन आसतात तुमच्या फॅमिलीची, केदार म्हणसर मात्र काण घ्या. थोडी आसा टर्म इन्शुरन्स 70 वर्सां म्हणजे काण घेवची, 75, ऍक्च्युअली ती गरज ना. कित्याक म्हणल्यार अननेसेसरी तुम्ही चड प्रिमियम भरचे पडटा, चड प्रिमियम भरचे पडटा. देखून तुम्ही पहिल्यांदा प्लॅन करायचे टर्म इन्शुरन्स कितल्या वर्षा भीत जाय ते केल्यार तुका मागीर एक पट तुझ्या फॅमिलीक प्रोटेक्शन दिल्यार मागीर तुका उरले खंयचे इन्शुरन्स गरज ना. नेक्स्ट हेल्थ इन्शुरन्स हे व्हेरी इम्पॉर्टंट. कित्याक म्हळ्यार चिंत्या आज हांव हेल्थ इन्शुरन्स करना हांव काल जाता फाल्यां काली म्हाका मेडिकल एमर्जंसीक हांव एडमिट जाता वॉट एवर. आतां इंडियांत मेडिकल कॉस्ट इयर ऑन इयर कितले इन्फ्लेशन कोत्त आसा तुमकां कितले 15% इन्फ्लेशन आसा 15% चिंत्या आज एकलो एडमिट जाता 100 रुपीज बील जाता जाल्यार नेक्स्ट इयराक 115 रुपीज जाता म्हळ्यार एज्युके मेडिकल इन्फ्लेशन इज अराउंड 15% प्लस 15% प्लस. तशें म्हणटना आतां चिंत्या एकलो मनीस हेल्थ इन्शुरन्स करना फाल्यां खंयच्या पिडी लागून एडमिट जाता ताचे आसले पुरो सेविंग्स काली जाता.
1: ओके
0: काल जाता देखून पहिल्यांत हेल्थ इन्शुरन्स तुवें प्लॅन करीचे जावं पुरो तुवें प्रिमियम भरताय कांय क्लेम येना बरेंच क्लेम येवचे नाका. ओके बांदिल्ले वेस्ट म्हूण तुवें चिंतचे न्हय बांदिल्ले वेस्ट तें तुज्या प्रोटेक्शना खातीर तुवें बांदचें. चिंता आमी कित्याक वेहिकल इन्शुरन्स आमी बांदता बांदिना त्या फाल्यां पुलीस आमकां धरता देखून बांदता. तशेंच हेल्थ इन्शुरन्सूय आमकां भोव गरजेचें. थर्ड इनवेस्टमेंट.
1: ओके कॉल येवन आसा पळया. हॅलो नमस्कार नमस्कार हॅलो हॅलो हॅलो ओके कॉल कट झालें कळंगूत ना.
0: ओके आतां आमी टर्म इन्शुरन्स केले हेल्थ इन्शुरन्स केले नेक्स्ट इज इन्वेस्टमेंट.
1: ओके
0: नेक्स्ट इज इन्वेस्टमेंट.
1: ओके
0: सडावत लोक काल करता फर्स्ट टर्म इन्शुरन्स आनी हेल्थ इन्शुरन्स करनासतना इन्वेस्टमेंट करता. आतां काल जाता इन्वेस्टमेंट केले हांवें वडो सांगले बरें म्हणजे फाल्यां काल मेडिकल एमर्जंसी आयले इन्वेस्टमेंट केले पयशे पुरा
1: ताका
0: यूज
1: करता
0: तुवें इन्वेस्टमेंट करून फायदो ना जाले देखून फस्ट तुज्या फॅमिलीची भद्रती पळय उपरांत तुजी आनी तुज्या मेडिकल भद्रती पळय थर्ड इन्वेस्टमेंट कर.
1: ओके
0: थर्ड इन्वेस्टमेंट कर.
1: ओके
0: आतां इन्वेस्टमेंट करताना हांवें वडो सांगले म्हणजे आमकां मस्त ऑप्शन्स आसात आमी ते पयलें चिंतून खंय इन्वेस्टमेंट करयेत आनी इन्वेस्टमेंट करताना लिक्विडिटी खंयचे तुमकां इजी जाय जाताना पयशे आतां मेळटात तसले कडेन तुमी इन्वेस्टमेंट करा.
1: ओके आतां तुज्या कडेन कोणी आतां एक हे जाले जाल्यार आतां तूं तांकां एक कॉल येवन आसा पळय. हॅलो नमस्कार हॅलो नमस्ते नमस्ते. ओके कारण तांचे नेटवर्क एरर आसा कोण ना. आतां हांवें तें एग्जाम्पल इन्वेस्टमेंट करूंक सुरू केलें जाल्यार बाय चान्स म्हाका गरज आसतना लिक्विडिटी जावन तुजे तातूंत काण दिवंक जाता की या तुवें तें मॅनेज करचें तें हांवें करचें पडटा
0: ना. ना हांवें तुका तुजे आतां चिंता तूं आतां रोशन म्हजे कशें येताय तूं हांव इसारता तूं तुज्या कितले म्हयन्याक सेव जातात हांव त्याच्या ताच्या प्रमाणे लिक्विड फंडान घे एमर्जंसी फंडान घे ऑर इक्विटी फंडाक हांव इन्वेस्टमेंट करता.
1: तुवें घालचें तें
0: हांवें घालचें म्हळ्यार हांवें एडवायस करचें हांवें एडवायस करचें बट म्युच्युअल फंड इज वेल रेगुलरायज्ड वेल रेगुलरायज्ड म्हणटना दीस इज रेगुलरायज्ड बाय सेबी. कशें बँकाक आरबीआय म्हण आसा रिझर्व बँक ऑफ इंडिया आसा म्युच्युअल फंड इज रेगुलरायज्ड बाय सेबी सेक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. तशें म्हणटना तुवें दिवचे पयशे म्हाका न्ही आतां तूं म्हजे संगे आयला इन्वेस्टमेंट करता जाल्यार हांव एडवायजर मात्र एडवायजर आनी सर्वीस प्रोवायडर मात्र तुवें इन्वेस्टमेंट करचें तुज्या अकाउंट न्हू म्युच्युअल फंड अकाउंटाकच. तशें म्हणटना तुका सेक्युरिटी वायज हे मस्त सेफ तुजे फिनान्शियल ट्रान्झॅक्शन वायज दीस इज मोर सेफ. आतां तूं आतां इन्वेस्टमेंट करताय तुज्या अकाउंट न्हू म्युच्युअल फंड अकाउंटाक येतात येतात तुवें म्युच्युअल फंडान तुका लॉक इन म्हणून ना तुवें आतां इक्विटी फंडाक गेल्यारी तुवें केदाळे पयशे विथड्रॉ करयेत.
1: ओके
0: तुका लिक्विड फंड मात्र न्हय तुवें इक्विटीचें तुवें केदाळे विथड्रॉ करयेत
1: जाय
0: जाय विथड्रॉ करयेत जाल्यारय तुवें इक्विटींत शॉर्ट टर्माक इन्वेस्टमेंट करचें एडवायजेबल न्हय. कित्याक म्हणून तुका ओडोला हांवें सांगलें आज तूं इन्वेस्टमेंट करताय आज एक प्रोडक्ट रेट 100 रुपीज आसता 6 मंथांत 100 आसले 90 जावं की आसा
1: 150
0: जावं की आसा बट तूं लाँग टर्म चिंता जाल्यार मात्र इक्विटी इन्वेस्टमेंट कर आनी तुका शॉर्ट टर्माक एमर्जंसी तुका पयशे जाय म्हणून तुका पयल्यान प्लॅन आसता देखून तूं एमर्जंसी फंडाक ऑर लिक्विड फंडाक इन्वेस्टमेंट कर. लिक्विड फंडाचे तुवें केदाळे इन्वेस्टमेंट विथड्रॉ करयेत देखून सांगलें 30 रुपयांत 500 रुपये तूं लिक्विड फंडाक
1: लिक्विड फंडात जावन एमर्जंसी फंडाक घालूंक जाता की
0: लिक्विड फंड वन ऑफ द सेम.
1: ओके
0: वन ऑफ द सेम.
1: ओके नाही लिक्विड फंडात जावन इक्विटी फंडाक घालूंक जाता
0: केदाळे जाता चिंता तूं आज महिन्याक 15,000 लिक्विड फंडाक घालताय तुज्या कडेन स महिन्यांनी एक 90,000 जालें तुज्या मतीन भोगता की म्हाका 90,000 गरज ना 50,000 रुपये हांव इक्विटी घालता तुवें थंय तो स्विची करयेत
1: ते तुम्ही करतात ते
0: तुवें सांगल्यार करयेत.
1: ओके ओके ओके अशें म्हणटा आसतना हाचे विशयांत लोकांक जायती सन म्हायती दिवंक आसा हांगा सरांनी की उलयता एक ल्हानशें ब्रेक खाण घेता एक सुबेज पौधा आयकून 11 रेडियो सारंग 107.8 FM रंग रंगाळचें न्ही.

0: ಇಲ್ಲೇ ಉತ್ತಾರ ಬೈರೆತನ ಕವಿತಾ ಫೆಸ್ತ್ ಹಿಸ್ಸಸ ಕವಿತಾ ಭುರ್ಗ್ಯಾಕ ಬಸ್ ಕಳೀತ್ನ ಪುಣ್ ಬೊಗ್ನ ಆಸಾತ್ ಬಸ್ ಕಳೀತ್ನ ಪುಣ್ ಬೊಗ್ನ ಆಸಾತ್ ತ್ಯಾ ಬೊಗ್ನಂತ್ಲ್ಯಾನ್ ಸಂತೋಷಾನ್ ತಿ ಕವಿತಾ ಸಂಗ್ತಾ ಅನಿ ತೊತ್ತು ಸಂತೋಷ ಸಗ್ಳ ಘರಕ್ ತಿ ವಣ್ತ ಹಿಸ್ಸಸ ಪೈಲಿ ಕವಿತಾ आता ही कविता कशी हूब जाली कित्या कविता कशी हूब जाली आता हांवें सांगलें ह्या भाशे विशयन कोंकणी भास मां म्हणली उतर खंय तावन आयिल्लें आमच्या मायन बाबान भावान व्हडली मायन आबान सांगिल्ल्या कोंकणी गाणा वरवीं हें उतर भायर आयलें आमच्या शिरां शिरांनी माय भास आसा आमच्या शिरा शिरांनी कोंकणी भास आसा आमी ती वळखून घेवंक आसा आमच्या उस्वासान कोंकणी भास आसा आमी कितलेय व्हडल वेगवेगळ्या हातरांनी विशय सांगले ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्सेन उलयल्या मगाच्या न्हू आमचे इंटेलिजन्स ए आय न्ही के आय म्हळ्यार कितें कोंकणी इंटेलिजन्स आमच्या शिरान शिरांनी जल्मताना उब जाल्ले इंटेलिजन्स आसा बुदून काय आसा सकट आमच्या भितर आसा एक कोंकणी इंटेलिजन्स कोंकणी इंटेलिजन्स त्या खातीर आमी सांगूंक जाय कोंकणी आमचो उस्वास कोंकणी आमची भास कोंकणी आमचो उस्वास कोंकणी आमची भास कोंकणी आमचो उस्वास आतां तुमी सगळ्यांनी व्हडल्यान म्हाका सांगूंक आसा उबे रावन हें उतार हें आज आमी दिवचें शपथ एक उतार आमी आमच्या कोंकणी मायाक दिवचें व्हडल्यान सांगचें आनी तुमचो ताळो उबारून सांगा कोंकणी आमची भास कोंकणी आमचो उस्वास तर आमकां आमी भास आसली मनशान गी हांगा भास नातली कोण म्हणी आसात गी कोणी ना सगळ्यांक भास आसा मनशा लागीं तीन वेगवेगळी असाधारण देणी आसात ती जानवरां तावन मनशाक वेगळीं करतात खंयचे म्हळ्यार एक आसा राजांव बुदवंत काय दुसरें आसा कल्पना सकत आमची कल्पन राजांवांत आमी कितें करयत आमी निर्णय करूंक शकता कितें जाय कितें नाका आमकां कितें जाय कोणाचें आयकाचें कोणाचें पळयचें तातूंत आमी निर्णय करूंक शकता मनजातीकें तितलें सुलभ ना कल्पना सकत कोणाचो डॅडी आज हांगा ना परगांवांत आसा जर तुमी एक पटी तुमच्या डॅडीक चिंता तुमचो डॅडी तुमच्या दोळ्या मुखार दिसता ही आसा देवान दिल्ली वस्ती सकत मनशाक कल्पना सकत दोगोर चिंता मळाप चिंता सगळें ब्रह्मांड चिंता अंतराळ चिंता तुमच्या दोळ्या मुखार तें जाग्यार जाता ही आसा कल्पना सकत वर्ती आणि तिसरी सकत देवान मनशाक मनशानच ती आपणायल्या ती जावन असा भास वडल पदार्थान सांगले खालय नवे येताना आमकां भिरंत दिसता नाका नाका म्हणून आमी पयस करता मोबायल नाका ते नाका हे नाका म्हण पयले आदिमानवान उजो सोदून काडटना त्या वेळाचे टॅक्नोलॉजी ती आसली टॅक्नोलॉजी उजो त्या दोन मनशेर जिवे जिवे काताले म्हण दीस केदना उजो आयलो त्या वेळा हांवें समजल्या प्रमाणे सडावत म्हूण त्या वेळाच्या मनशांनी ना ना ना उजार बसचें न्ही म्हणलें आनी जिवंत खावंक सुरू केलें कोण हें उजार भाजलें तांणी भाजिल्लें बरें केलें ही आसा टॅक्नोलॉजी त्या काळाची खंयच्या गी काळाची त्या उपरांत भास आयली भास आमकां एकामेकाक संवाद करूंक एकामेकामेका लागीं उलोवंक आयली पयल्यांच्या लोकां लागीं भास नातल्ली तांकां उलोवंक तांचो हांव तुजो मोग करता म्हळ्यार काली तोंडार मात अशें करचें आसलें न्ही गी ती सोलोन येताना तांकां भिरांत अशें एक वाघ आयलो म्हूण चिंत्या तुमच्या बरी भुरगीं आसलीं त्या वेळार भुरगीं आसलीं सोलोन येताना असो एक वाघ आयलो तांणी बस नासल्या वेळार माय म्हणूंक की जायना माय म्हणूंक की कळना काले म्हणचें तांणी हा हू हू हू कन धांवचे शिवाय एक शब्द तांच्या लागीं नातुल्लो इमॅजीन करा तुमी आदल्या पाटी वसा एक लाख वर्सां पाटी आसा आनी पाटी येया मात पाटी वचून पूण मागीर भास सुरू जाली आतां आमी भास आमकां मनीस करता आमी आतां भाशे विशीं तडे आयकया आमचे भितर इतलीं भोगणां आसात मोग भें संतोश राग तळमळे हे पुरो व्यक्त करूंक आमकां भास आसा आमकां भास आसा आदलो मनीस बोटांनी हातांनी आतां व्हडल मास्टरान कालेंपुरा तुमकां बोटांनी अशें अशें केलें आदलें मनीस तशेंच करताले भविश्या अशें अशें अशें अशें म्हज्या मतीन तशें आयलें एक पटी पुरा बस नातल्या मनशांनी अशें अशें कर नातांनी आतां मस्त जाणां अशेंच करतात बस नातल्या मनशांनी भास नातल्या म्हळ्यार बुदोवन काय आसली त्या वेळार तांणी हातांनीच दाखयचें पडलें म्हाका सगळें एक पटी मोग करून दाखया पळया सगळ्यांक भिवन गेल्या मोग कर असो करचो म्हण तुमचो हात हे म्हाका कितलेंय ट्राय केल्यार जायना तुमचो हात असो कर न्हय काले हें करतात न्हय अशें काले मोगाचें एक चिन्ने म्हाका सगळ्यांक दाखया पळया सोबीत कर उडोल्लो मास्टरामान कितें बरो करून दाखयलें पूण मोग करूंक शिकोना तुमकां काळीस काळीस काळीस करचें आतां कविता आनी वस्ताना हे सोबीत काळजां म्हज्या दोळ्या मुखार आयली ही आसा कविता भौशा आदलो आदिमानव असो असो करतलो मोग म्हळ्यार काळीज म्हळ्यार असो कर्न तुमी आतां दाखयल्या वरी दाखयतालो कविता वाचन करतना मोग म्हणलो सोब्द आयिल्ल्या तक्षण अशें हें करतात काळीज म्हणटना अशें करतात म्हाका कितलें प्रयत्न केल्यारय म्हाका चड जायना पूण भुरगीं बारी सोबीत तरान करतात पूण कविता बरोवंक आमकां कितें जाय कविता बरोवंक आमकां कितें जाय सांगा भास भास जाय भाशे उपरांत पेन्न जाय भूक जाय पूण ताचेर कालें बरयता तुमी कालें जाय हां वितोरी मामा तुमकां कितें बरोवन हाडूंक सांगलां शब्द जाय शब्द जाय आतां हांव एक शब्दा विशीं सांगता हांव तुमकां सन्ना सोबितान शब्द सन्ना सन्ना म्हणटना तुमच्या मतीन कितें येता ना ना ना इडली हॉटलान मेळची सन्ना सन्ना वेगळें सांगा पळया सन्ना वय कोंबी कोंबी असो उडास करा पात्र आपान सांगिल्लें ताचे वर न्हिल्लें चड चिंता समथींग मोर सन्ना म्हणटना तुमच्या कितें पुराय येता समथींग मोर चिंता पळया समथींग मोर नार्ल हां तुमी सन्नाचें डॅफिनेशन दिवनात म्हाका कंटेंट दिवनात सन्ना म्हणटना कितें येता काल म्हणी ताचे वरी समथींग मोर सांगा म्हाका आं पीट अरे सन्ना करता कोण मनीस तुमच्या घरा सन्ना करता कोण मम्मा मम्मा कित्याक तुमच्या मतीक येवना पळया समथींग कोंबी कोंबी समथींग मोर म्हळ्यार हें सन्ना म्हाका सन्ना म्हणटाना कोण म्हज्या मतीक येता म्हजी मांय मतीक येता ती सरकारा सांगता त्या वेळार आमच्या काळार सन्ना करताना फेस्त आयलें म्हणटना सन्ना करचें पीठ आदल्या दिसा राती पुरा वांटून दवरचें रोस काडचो रोस घालचो ती पूग येवच्या बरी सूर आहली सूर घालताली ती पूग येवच्या बरी करचें मांय न्हीद कळटाली सकाळीं मिसाक वसोंक आसा पळया एक शब्द कोंगड्यांतलो आमकां खंय म्हणचेर आमचें पुर्वजांची खंय थंय तो वळोन आयिल्लो शब्द आमच्या कोंकणी शब्दांनी भोगना आसात मोगाच्या न्हू रागात आसा आनी एक शब्द तुमकां सांगता राग तुपें तुपें म्हळ्यार कळिता गे तुमकां कोणाक कळिता तुपें तुपें तुप्याचो कावी फाटल्यान नाळ्या भोवन आसा हेणें धाडें तुपें तुपें म्हळ्यार कळिता कळीत आसा कोणाक कळिता कोणाक कळिताल्ल्यांनी हात वयर बरा कित्याक म्हळ्यार आयच्या काळार म्हज्या पुताक तुपें म्हूण हांवें गुगलान दाखयचें पडलें आनी आमच्या कवीचो रॉनी बाबाचो बुकार फ्रंट पेजीर तुपें आसा त्या वेळार हें तुपें म्हूण दाखयचें पडलें तुपें भात रास घालचें एक आदल्या काळार करताली तें तुपें भास रास घालचें आतां म्हाका तुपें म्हणटाना मोगाच्या न्हू कोण म्हज्या मतींत येता समथींग मोर सांगा पळया रायत वय रायत मागीर म्हज्या घरा कोणें गेल्लें तुपें मायन बाबान पळय तुप्यासो एक अमक्या कोंकणी शब्दाच्या पाटल्यान आसचे ती गुंडाय पळया आमकां खंय खंय आपून व्हरता आमच्या मोगाच्या मनशा लागीं आमची शब्द कोंकणी शब्द आमकां कनेक्ट करतात संबंद जोडटात देखून आतां हांव शब्दांची सांखळ सुरू करतां म्हाका वॉलंटियर्स जाय ह्या शब्दांच्या सांखळे खातीर तुमकां शब्द बरोवन हाडूंक सांगल्यात वयमो हे गरजेचे कवितेक जर शब्द ना तर आमकां भाशेची जाणवाय ना कविता बरोवंक जायना आमचे कडेन भोगना मात आसतात मागीर आमी त्या जनवरा बरी जाता काली आमच्या मतीन भोगना पूण आमी प्रस्तूत करची कशी शब्द जाय आतां म्हाका पयलें 10 जाणां हांगा मुखार येचे 10 जाणां भुरग्यांनी शब्द कोणें 10 शब्द बरोवन हाडल्यात वेगळी कोणाक पयलें येता तांकां पयलें स्थान वेगळीवेगळी येया वेगळीवेगळी 10 जाणां फास्ट फास्ट वेगळीवेगळी वेळ आमच्या कडेन वेळ ना वेगळ्या 10 जण आनी बाकीच्यांक एक स्पर्धा आसा आनी तूं जिकल्ल्यांक हांव पुर्वां येवच्या हप्त्यान म्हजे कविता पुस्तक प्रकट जाता त्या कविता पुस्तकाक 300 रुपया तो बूक हांव इनाम जावन दितलो आतां आज ना पूण त्या दिसा ताच्या उपरांत हांगा भितर हांकां लागून तुमी बरी येत जायत गे तुमी कितें करूंक आसा तुमी बरोवन हाडल्या शब्दान सांगाता सर्तीक शब्द ह्या भुरग्यांनी 10 जाणांनी सांगला आनी किती 10 जाणांनी येवकात टोटल 30 जाणांनी येवकात तांणी सांगले शब्द तुमच्या बुकांनी बरोवंक आसा कोण हायस्ट शब्द बरयता तांकां हें इनाम जायत गी नवें नवे शब्द आतां सुरू करा 10 शब्द फास्ट सांगेत
1: तडपे
0: वडलन
1: कुंडले कैलादो बानाले लाटो मुडो शेर ಕಳಿಸಿ ಪಾವು ದೇವರ ದೇವ ತುಮಕ ಕುಟಾಮ ಪುರುಷಾವ್ ಕುಳಾರ್ ಮೋಡುಪಾಸ್ ಸಂಭ್ರಮ ಪಾಳ್ನೆ ಗಾದೋ ಸರ್ಗೋ ಪಾವು ಸದೋಣು
2: ಪುಡ್ಕಾಯ್ ಗುರಾಮ್ ಕೊಡ್ವಿ ಅನ್ನ ವಣಕ್ ಕೂರ್ ಕಲಂಬಿ ತಬಕ್ ವಣ್ಗಿ ಕೊಂಡ್ಪೋ
3: ಭುರ್ಗಿ ಮಾಯಬಾಪ್ ಗರ್ ಇಸ್ಕೋಲ್ ಶಿಕ್ಷಕ ಈಗರ್ಸ್ ವಿಗರ್ ಮಾಯಬಾಸ್ ಪೋವಿತ್ ಪುಸ್ತಕ ದೇವ್
0: ವಾವಾ
4: ವೋರ್ತ್ ಪೆಟೋ ದರ್ಯೋ ಕುಟುಂಬ ಸಂಸಾರ ಕೋಂತ್ ಮಗ್ಣೆ ಮಾಂಡ್ ಸೋರ್ ಪಾವ್ಸ್
3: ಮಗ್ನೆ ಕೇಳ ನಾಸ ಪಾವ್ಸ ಕಾಮ ಜವಾನ ಉದಾಕ ಸಫನ ಫಳ ದೇವ್
5: ಉಪ್ಕಾರ ಮನ್ಸುಗಿ ರಂದಾಪ ಪಾತೋಳಿ
0: ಓ ಪಾತೋಳಿ ವಾ ಹಳೆ ಮುಗಿದ ದೊಳ ಮುಖರ ಇಲ್ಲಿ ಮಾಂಚಿ ಪಾತೋಳಿ ಸರ್
5: ತಂದುಳ ಬಾಳ ಸೊಬೈ ಮಾಲ್ತಿ ಗದೋ ಮಂಜತ್
6: ಹರಿಹರಿಣಿ ಜಿನ್ಬರ್ ಕಿಣ್ಬರ್ ಸಂಕಟ ಖಾಟೀರ್ ಶೆವಟಿಲ್ಯಾತ್ ವಿಚಿತ್ರ ಕುರಾಡಿ ದದೋಷಿ ಪ್ರಸನ್
7: ರಕಂ ಮುನಾಪೋ ಭಟ್ಕರ್ ಲಂಪ್ಯಾವ್ ಚಿರಿ ಪಿಕಾಳ್ ಸುಕಟ್ ಬಲ್ಕಾವ್ ಬಿರೋ ಮೊಚಿ
8: ಉಪ್ಗೊಂಡ್ ಇಷ್ಟಗಾತ್ ಸಂತೋಷ್ ರಾಗ್ ಮೋಗ್ ಬಿರಾನ್ ಕಾಂಟಾಳೋ ತಾಂಡೇಲೋ ಕೆಳ್ಗಡಿ ಕಲಾಕಾರ್ ದುತ್ಕಾರ್
7: ಅಸ್ವೆಲ್ ಆಳ್ಮೆ ಆಳ್ಣಿ ಬೊಂದೇರ್ ಕಿಂಕ್ರಾಟ್ ಧಿಮ್ಕುರೆ ತುರ್ಮಾಣ್ ಬಣ್ಶಿರೆ ಹೊರ್ಬೋಸ್ ತೊಳ್ಮಳೆ
9: ಮುಡ್ಕಿ ಶಿರೋತಿ ಘಡಾಯಿ ಗದೋ ಮೊಡಲ್ ದೋಯಿ ಕುರ್ಪೊನ್ ನಂಗೂರ್ ಕಣ್ಗಿ ಪಳ್ಣೆ
10: ಉತೌ ಶಿಂಡು ಬೈತಲ್ ತೋಸ್ ಕೊಯ್ತಲ್ ಪಿಟ್ಕಡಿ ಶಿಂಡು ಜಿಂಕೆ ಅಟೋಲಿ
11: ಬಳ್ವತ ಪಿಳ್ಗಿ ನಿತ್ಲಾವ್ಣ್ ಕರ್ಬರಿ ಬದನಾನ್ ಅಂಕ್ರ್ಯೋ ಹಗ್ಯಾಚಿ ರಿತೆ ಅಸ್ಮಿತಾಯ್ ಅಂಕುರ್ತ ಗೈರೆಂಜ್ ಶತಿ ಮೈಪಸಚಿ ನಿರ್ಲಕ್ಷ ಮೇರ್ ಕ್ರೂರ್ ಅನುಪ್ಕಾರ ಬಡ್ಬಡ್ನಸ್ತನ ರಟವಳಿನಿ ಉದರ್ಗಾದ್ ಆಡಳ್ನ ಅಖಂಡ್ ಶತ್ಕಾರ ಬಕಾಲತ್
12: ರಂದೈ ದಳಿತೋವೆ ವಸರಿ ಕುಂಕಡ್ ಮಮಮ ಗುಡ್ಡೋ ಬಟಟೋ ಮಾವ್ ನಂಕುಟ್ ಗಾಯ್ ಜಳಾರ್ ವಿಂದುರ್ ದಿವೋಡ್ ಸೂಣೆ ವಾಗು ಪತ್ರಡೆ
5: ಮೀನೆ ಪರ್ಜಲ್ ಪದರ್ ಉತ್ತರ್ ಪ್ರಾಯ್ ಮೊಗ್ರಾತ್ ದೊಂಗೋರ್ ಜೋ ರಾಜೋ ಮೋರ್ ಮಾಂಡೋ
13: ಮಲ್ಪಿ ಕೈದೋ ಗುಮಟ್ ನಷ್ಟೆ ದೋರಿ ಕರ್ಬಾರಿ ಸೋಮಾನ್ ಪರಾಗ್ ದೊಂಗೋರ್
14: ಮೋಡು ಕಂಡಿ ಕಳ್ಶಿ ಶಿತಾಳು ಉತ್ತೋವ್ ತಬ ಕನಿಪಿತ್ ಕಂಡಿ ಎಂಟೋ ಮುಸೋಳ್ ಲಾಟಿ ಚೆಂಬುತಾಕ ಕೌಡಿ ಕಾಯಿಪುಲ್ ಪಿಡ್ಡು
0: ಪಿತ್ ಕಾಂಡಿ ಪಿತ್ ಕಾಂಡಿ ಮಕ್ಕ ಆಭಾಸ ಉಡಾಸ ಇಲ್ಲ ಪಳೆ ಯಾಕೆ ಶಬ್ದನ್ ಕೈಂತವನ್ ಎತ್ತಾ ಒಳೆ ಏ ಕಾಣ್ಣು ಅಷ್ಟೇ ಉಡೋಂಚೆ ಪಿತ್ ಕಾಂಡಿ ಉಂಟಾದ ಕಲೆ ಪಾನ್ ಪೊಡ್ಕಾವಣ್ಣು ಆಬು ತಂತ ಉಡೈತ ಪಿತ್ ಕಾಂಡಿ ಪಳೆ ಆಭಾಸ ಉಡಾಸ್ ಸಂಗ
5: ಗಿರ್ಬೋಜಿ ತೊನ್ಕ ದಗ್ಲಾಬ್ಜಿ ಅತುರಾಯ್ ಕೊಜಾಂತಿ ಕುಕ್ಲಾ ದೀಪನ್ ಸಾಂತೆ ಶಿಲ್ರೋ ಝರ್ ಸುಕಿದಾದ್ ಕುಲ್ವಾರ್ ಕುರಾದ್ ಮದೋಜಿ
15: ಟಿಕಾನ್ಯಾಕ್ ಕುರ್ತಿ ಬಿಕರ್ಯಾಕ್ ವರ್ನು ಪಾನುಲ್ಯಾಂಗ್ ಗಾನ್ಸ್ ತೀಕ್ಷಣಾತ ಹುಳುವಳ್ಳಿ ಫೋಡ್ಕುಳ ಶೆಗುಣಾಚೆ
0: ದೇವರೇ ಗುರು